0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। संगीत प्रेमी श्रोतियानो नमस्कार, सुस्वागत स्वर तरंग कार्यक्रम में आप आपले स्वागत सु तर सिखो मैं आशा करते कि आप ठीक आहत मजे आहत एंड चुनिंग करीत आहत ऑन रेडियो मॉरिशस। तर सिखो अर्ध्या तासाचा कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी एक वाजतापर्यंत। तर सिखो नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या। तर शुभारंभ करूया आजचा आपला अर्ध्या तासाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे बाप्पाचा जय जयकार करून।

तर सिखो अप्रतिम सुरुवातीत झालं आजचा आपला सरतरंग कार्यक्रमाचा. तर या सिखो या 30 मिनिटांच्या संगीतमय कार्यक्रमात चालूच ठेवूया काही अप्रतिम गाणी. त्या ऐकूया अपर्णा मायेकर यांच्या आवाजात. घे बहिणी घे करा.

तर सिकोकाय शंकनाही कापन या अर्ध्या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर सिखो सुमारे 10 मिनिटं राहिला कार्यक्रम संपण्यासाठी. तर आमची साथ आपण देत रहा 1 वाजतापर्यंत.

रसिको याचगाने सहितच हिरव्या पानानं इन द वॉसेस ऑफ केवळ वॉलेंज अँड सुनाली सोनावाने याचगाने सहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर रसिको लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग स्वर तरंग
1: स्वर तरंग।
3: हेलो श्रोताओं, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सुबह प्रभात रेडियो मॉरिशस वर स्वर तरंग कार्यक्रम मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोताओं, 4 आहेत अँड नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 5 तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या। चुन कर आमच्यासोबत आजचा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या। फोन आवश्यक कार्यक्रमाची छान सुरुवात करूया। ऐकूया पहिलं गाणं, ठिकाण फ्रॉम द मूवी पांघरून, केटकी माटेगावकर आणि सत्यम कुमार यांच्या सुमधुर आवाजात। तेव्हा याचा आस्वाद घ्या।

एकदा तुमचे स्वागत श्रीसोबत स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे ऑन दिस वेन्सडे आफ्टरनून. अँड देशातून आज अनेक ठिकाणी या क्षणी पाऊस पडत आहे, पावसाळी वातावरण आहे सगळीकडे. तेव्हा अशा या छान पावसाळी वातावरणात ऐकूया नेक्स्ट ट्रॅक वैशाली सामंत यांच्या सुमधुरावजात, याचा आस्वाद घेऊया.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोतनो, हिवाळ्यातील हा थंडगार पावसाळी वेन्सडे आफ्टरनूनचा निवांत क्षण चालू आहे। खिडकीवर अलगद पडणाऱ्या पावसाच्या सरी गार वाऱ्याची सुखद झुळूक आणि श्रोतनो मनाला अलगद स्पर्श करणाऱ्या आठवणी, अशा वातावरणात जुन्या गाण्यांची साथ मिळाली की वेळ कशी सरते हे कळतच नाही श्रोतनो। तेव्हा या क्षणी अर्थातच जाऊया आठवणींच्या गावात, ऐकूया लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: सृजनो काही गाणी काळाच्या पुढे जातात, वर्ष बदलतात, पिढ्या बदलतात, पण या गाण्यांचे सौंदर्य आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी कधीच फिक्या होत नाहीत। ती गाणी सृजनो पुन्हा ऐकली की मन नकळत भूतकाळाच्या सुंदर वाटांवर फेरफटका मारून येते। तेव्हा सृजनो या क्षणी अशीच एक गाणं तुमच्यासाठी वाजत आहोत, टेकन फ्रॉम द मूवी पिंजरा, उषा मंगेशकर यांच्या सुमधुर आवाज ऐकूया। एक लावणी, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: वेलकम बॅक श्रोत्यांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। श्रीसोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। 4:35 झाली आहे श्रोत्यांनो, अँड 5 मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्यून करा। अँड आजचा हा वेन्सडे आफ्टरनून एन्जॉय करा। आज पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी, तेव्हा अशा या वातावरणात दुपारचे स्ट्रेस दूर करा आमच्यासोबत। ट्रॅफिकची

स्ट्रेस दूर करा आमच्यासोबत काही मराठी बीट सोबत. सो फॉर नाऊ ऐकूया नेक्स्ट ट्रॅक शुधनू, टेकन फ्रॉम द मूवी नतरंग, जय गोगावले यांच्या सुमधुर आवाजात.

शोधून आजच्या दिवसाचे काम आता संपलेलं आहे. अनेक जण घरी जाण्यासाठी रस्त्यावर निघाले असतील आणि शोधून नेहमीप्रमाणे वाहतुकीची गर्दीही सुरू झाली असेल या क्षणी. तेव्हा शोधून या प्रवासात घाई करू नका, सुरक्षितता महत्वाची आहे फक्त. आणि तुमचा हा प्रवास आणखी आनंददायी सुखमय करण्यासाठी ऐकूया या क्षणी एक गोंधळ गीत. याचा स्वाद घ्या शोधून. देखील पचुनिंग शिरी सोबत स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे.

0: पसंत पडणं कठीण आहे इतकंच माझं म्हणणं.
1: बिजेवर आहे म्हणून
0: काही सात तरे वैक आहे.
1: मुलाचा स्वभाव तरी.
2: श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे, फक्त 9 मिनिटे राहिले आहेत. ते तेव्हा शेवटपर्यंत आमची साथ देत रहा. या क्षणी ऐकूया शरयू दाते आणि केटकी माटेगावकर यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं, ठिकाण फ्रॉम द मूवी आनंदी जोशी. श्रोत्यांनो, याचा आस्वाद घ्या आणि आमची साथ देत रहा. श्रीसोबत स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे.

रसिक मंडळी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन यन AM2. मंडळी हो या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत अर्थी अंतिलेकर यांच्या सुमधुर आवाजात माझ्या गाभारी माझी पंधरी. जाऊया पंधरीला.

रसिकश्रोत्यांनो, पुढे साल तुम्ही ट्यून इन करत राहा एम ट्यूबवरच. सध्या कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आम्ही वाजवणार आहोत अजय गोगावले आणि अरिया यांचे सुमधुर आवाजात. ऐकूया केवड्याचे पान, आस्वाद घेऊया.

रसिकमंडळी उघड्या साल तुम्ही ट्युन इन करत राहा EM2 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सध्या आम्ही वाजवित आहोत निक शिंदे आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात. रोमन सेड्युनी जाऊया, आस्वाद घेऊया कस्तुरी तू.

0: बोल।
1: तू माझ्यासोबत आयुष्यभर असंच राहशील ना?
0: अरे वेडा बाई, आज जन्म काय, पुढचे 7 जन्म मी तुझाच राहील।
1: दे मग वचन।
0: दिलं।

0: मी तुझ्यावर आजही खूप प्रेम करते, पण यापुढे कधीच आपली भेट नाही होणार, कारण नाही सांगू शकत, काळजी घे.
1: मंडी गहू काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शिवाचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो लावणी, इश्कात होऊया दंग, आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.